मिलन गीते सिंगल चित्रपट संगीते अमरनीय रसायक नाता वालपोल के हंड्रेड तीन ए अमरनीय पीड़ित निर्माण शील हदवत सूर्य में लंगा में शब्द हद राहु मुकारी गीते तुलि होंद में देना मैं गीते ऐसू बीट हित रहने चित्रपट एक दर्शन या नियंत्र रात्र संदेली सा ए आतरिंग गलायन सुवंद पिरुनु गायने सरल रिद्म्यक निवे एक गीते एक गमनक वार्न्यक सा सिनेमा लोके अमरनीय गीतक करन शब्द्यक तथा वालपोल के हंड में गीते आन किनाट लोके पीड़ित वेनवा सुवंद सांसुन सा सिनेमा रसें पिरुनु में गीते लंका रेडियो ओबवेत हंड राव मुह के लिए Heute bringen wir Ihnen ein Lied, das die Atmosphäre klassischer Sri-Lankesischer Filmkunst wunderschön einfängt. Gesungen von Lata Walpole und R. Muthusamy musikalisch gestaltet, trägt eine besondere Ruhe und Eleganz. Es ist ein Stück, das die Magie alter Filmzeiten zurückholt. Warm, ruhig und voller Atmosphäre. Yes, Pussy by Lanka Radio. Lata Walpole.

मिलन गीत एने सिंगला चित्रपट संगीत अतिशय लावण्यमत गीत धर्मदास वालपुलगे गेमरू पीसुदु हंडत लता वालपुलगे मुर्दु सोंद पिरनु गायन तेगदेन दिलिंदा उदेकिन मे गीत सिनेमा लोकयात सोंद करगनेनो मे गीत असुविट हितत एने उदासन किरिल्लियक वगे मुर्दु वर्ण सांसुन नियाद हदवतट सेमिंग गलायन संगीत संगीत मे गीतेट देन हंगीम अतिशय विशेषाई සරල රිද්මයක් නෙවෙයි ඒක ගීතයට වර්ණයක් ගමනක් සහ සිනමා රසය ගෙනෙන ශබ්දයක් ධර්මදාස සහ ලතා වල්පොලගේ හඬ දෙක එකතු වෙන විට මේ ගීතය අහන කෙනාට නව ලෝකයක් විවෘත වෙනවා සුවඳ සංසුන් සහ පරණ සිනමා රසයෙන් පිරුණු මුත්තුසාමිගේ සංගීතයෙන් රසවත් වෙන ගීය දැන් ඔබට ලංකා රේඩියෝ වෙතින් දිලිඳා උදය Heute hören wir Sie ein Lied, das die elegante Stimmung klassischer Sri-Lankesischer Filmzeit zurückbringt. Dilinda Ude, gesungen von Dharmadas Walpole und Lata Walpole. Ar Muthuswami Musikalischer trägt eine besondere Ruhe und eine Wärme, filmische Atmosphäre. Dharmadas Stimme bringt Tiefe und Klarheit, während Lata Walpole eine weiche, leuchtende Farbe hinzufügen. Gemeinsam wirken sie wie zwei Stimmen, die eine Filmszene zum Leben erwecken. Ruhig, gefühlvoll und zeitlos. Jetzt für Sie, Lanka Radio, Dilinda Udaya.

मिलंगीत चित्रपट सिंगल चित्रपट संगीते नैतिक रस्या लता वालपुरगे हंडरतीन ए मृदु सुवंद सिनेमा लोके हैंगिंग सेमिंग गलायन विद्य युवसनु हदे गीते तुली होंदिम दैन मे गीते असुवीत हितते एन्ने नियंद मोहतक सिनेमा दर्शनयक वगे हदवतते अतुलट सेमिंग वेटन संगीत मुत्तुसामीगे संगीते मे गीतेते देन हैंगिम अतिशय सरलाई ඒත් ගීතයට ගැලපෙන මුල්දු රිද්මයක් සංසුන් වර්ණයක් සහ සිනමා රසය ගෙනෙන ශබ්දයක් ලතා වල්පොලගේ හඬ මේ ගීතයට දෙන ආලෝකයේ හුඟක් විශේෂයි සෙමින් සංසුන් හදවත ළඟා වෙන හැඟීම මේ ගීතය ඔබේ දවසට සංසුන් සුවයක් ගෙනෙනවා ලංකා රේඩියෝෙන් ඉවසනු හදේ ගීතය දැන් Heute noch ein Lied vom die ruhige, gefühlvolle Atmosphäre klassischer Sri Lankesischer Filmzeit eingefängt. Yuvasanu Hade, gesungen von Lata Walpole und wirkt wie ein sanfter Filmszene voller Ruhe und Gefühl. Ein Lied, das innere Ruhe senkt und die Eleganz vergangene Filmzeiten wieder lebendig machen. Jetzt bei Lanka Radio. Yuvasanu Hade.

मिलन गीत सिंगल चित्रपट ये पीरुनु सुवंद शासे आरागने ने गीत है धर्मदास वालपल के हंड्रेड तीन ने गैंबरु शब्द पीरुसुद गायने सा गीते डे जीवे दन साक्ते फुल्ली गोना तुले होनी मदने नो मैं गीते ऐसुविते हितते ने गामे पारन मोहतक खता सारल सातुटे सा सिनेमा लोके वारन मुत्तुसामी के संगीते मैं गीते डे दन हंगीम अतिसे विशेष है सारल रिद्म ඒ වගේම ගීතයට ගමනක් සුවඳක් සහ පරණ කාලේ රසය ගෙනෙන ශබ්දයක් ධර්මදාස වල්පොලගේ හඬ පුල්ලිගොන අහන කෙනාට සරල සතුටක් පරණ රසයක් සහ සිනමා ලෝකයේ නව මූණුවරක් එකතු කරනවා ලංකා රේඩියෝ මගින් ඒ ගීතයට ඔබට පුළුවන් දැන් සමන් දෙන්න පුල්ලිගොන හොයිට හර්න් වියසි නොකයින් ලීඩ් ෆ්‍රොම් වාමන් ක්ලම් ක්ලැසිස ශ්‍රී ලංකේස් ෆිල්ම් සයිට් සුරූප් බ්‍රිංගන් පුල්ලිගොන ये सुंगन फोन धर्मदास वाल्पल उन आर मुत्तुसामी म्यूजिकालिस ट्रेक आईने बेसोंदर ट्रेडिशनल स्टीमु वाल्पलास स्टीम हट हिय आईने क्लार क्राफ्ट वाले इलिगंस दी दस लीड वी आईने सेन आउस आईनम आल्टम फिल्म वर्कन लिस्ट निस लाउट सोंदर वी आईने सामते हिंटरग्रुंड देर एटमोस्फेयर ट्रेक आईन लीड दस आईन स्टुक डोप लेबन आईन फक Freude und die Magie vergangene Filmzeiten wieder lebendig machen. Jetzt für Sie bei Lanka Radio, Pulligona.